दुंबाखे नाहि वाटार बोर्ड निफाय जां दि सायफ्राबो सायफ्रा मानिबो दंनांथि खानादिबा राव जमा परिबा दिनै दे एरानिं जामका आकाशवाणी सिलचर डाकनानि प्रग्रामा दंनां रोजाबथाय रोजाब हागं अदे सायसिनि गेराव जमा क्रिपनि हामजमा कासमा कानारि सायसिनि जिनि दिमासा प्रग्राम साजामना दु जुथाय